0: इत्यादीनां पूर्णसाक्षरराज्यानां सूच्यां सम्मिलितो जातः। यः राज्यस्य शैक्षणिकविकासस्य यात्रायाम् एकः महत्त्वपूर्णः अवसरो वर्तते। मुख्यमंत्री पुष्करसिंहधामी इमाम् उपलब्धिम् ऐतिहासिकी इति वर्णयन् सहर्षं प्रावोचत् यत् सफलतेयं सर्वकारस्य निरन्तरप्रयासानां सममेव राज्यस्य नागरिकाणां सक्रियसहभागितायाः एव सुखदः परिणामो वर्तते। अद्य प्रावृष सम्पूर्णे देशे पूर्णतया व्याप्ता अस्ति। प्रावृष राजस्थान हरियाणा पंजाब प्रान्तं समेत्य उत्तर अरबसागरस्य अवशिष्टेषु सर्वेषु भूभागेषु अग्रे प्रवर्धिता। आकाशवाण्याः वार्ताहरैः सह विशेषवार्तालापं कुर्वन् भारतीय ऋतुविज्ञानविभागस्य वरिष्ठवैज्ञानिकः डॉक्टर नरेशकुमारः ब्रूते यत् विगतेषु कतिपयेषु दिनेषु दिल्ली एनसीआर उत्तरप्रदेश उत्तराखण्ड प्रान्तेषु मध्यमतः तीव्रा वृष्टिः अश्रान्तं प्रचलति। दिल्ल्यां तस्य समीपस्थेषु च क्षेत्रेषु गतरात्रिकालात् जायमानया अविरतवृष्ट्या सामान्यजनजीवनं पूर्णतः प्रभावितं सञ्जातम्। अद्य प्रातः दिल्लीवासिनः तीव्रमेघगर्जनविद्युत्पाताभ्यां सह जातायाः अत्यधिकवृष्ट्या प्रभाविताः। अनया विविधस्थानेषु जलावरोधस्थितिः सञ्जाता, यया यातायातव्यवस्था अत्यन्तं बाधिता अभवत्। दिल्लीसर्वकारेण ज्ञापितं यत् जलौघम् अपाकर्तुं दिल्लीजलबोर्ड लोकनिर्माणविभागं समेत्य नगरनिगमस्य दलानि कार्यं कुर्वन्ति इति। भारतीय पिकलबॉल संघेन आगामिनि पिकलबॉल विश्वचषके 26-अधिक-2000तमवर्षे प्रतियोगितायाः प्रोषेण्यां भारतस्य प्रतिनिधित्वं विधातुं पुरुषमहिलावर्गयोः भारतीयदलस्य घोषणा कृता। एयं विश्वस्तरीया क्रीडाप्रतियोगिता अस्मिन्नेव वर्षे 30 अगस्त मासस्य सितम्बरमासस्य 6 दिनाङ्कं यावत् वियतनामदेशस्य दानाङ्ग् नगरे आयोजयिष्यते। अन्ताराष्ट्रिय पिकलबॉल क्षेत्रे विख्यातः हर्ष मेहता अस्मिन् प्रतिनिधित्वं विधास्यति। पुरुष क्रिकेट प्रतिस्पर्धायां भारत इंग्लैंडयोः मध्ये प्रचलन्त्याः 5 क्रीडात्मिकायाः 20-प्रति-20 श्रृंखलायाः चतुर्थी अन्ताराष्ट्रिय प्रतिस्पर्धा अद्य रात्रौ 10 वादने ब्रिस्टल नगरस्य काउंटी ग्राउंड क्रीडांगणे क्रीडिष्यते इति वार्ताः।
1: इनु मुंदे जिल्ला वार्ता पत्र।
2: आकाशवाणि ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ಜಿಲ್ಲಾ ವಾರ್ತಾಪತ್ರ ಬರೆದವರು ಡಿವಿ ಸಂಜಯ್, ಓದುತ್ತಿರುವವರು ಶಿಲ್ಪಾ ಹೆಚ್ಚಂ. ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ಜಿಲ್ಲೆಯ ತರೀಕೆರೆ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಭದ್ರಾ ಮೇಲ್ದಂಡೆ ಯೋಜನೆಯ ಕಾಮಗಾರಿಗಳು ನಡೆಯುತ್ತಿದ್ದು, ಈ ಯೋಜನೆಯ ಕಾಲುವೆ ಹಾಗೂ ಜಲಾಶಯದ ಕಾಮಗಾರಿ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಜಲಸಂಪನ್ಮೂಲ ಸಚಿವ ರಾಮಲಿಂಗಾರೆಡ್ಡಿ ಈ ತಿಂಗಳ 5ರಂದು ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದರು. ಆನಂತರ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಭದ್ರಾ ಮೇಲ್ದಂಡೆ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆಗೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಈಗಾಗಲೇ 12,000 ಕೋಟಿಗೂ ಅಧಿಕ ಹಣವನ್ನು ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಕಾಮಗಾರಿ ಮುಂದುವರೆಸಿದೆ. ಯೋಜನೆಯಿಂದ ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು, ತುಮಕೂರು, ಚಿತ್ರದುರ್ಗ, ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳ ಒಟ್ಟು 12 ತಾಲೂಕಿನ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗಲಿದೆ. ಜೊತೆಗೆ 367 ಕೆರೆಗಳನ್ನು ತುಂಬಿಸಬಹುದಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಇಂಧನ ಖಾತೆ ಹಾಗೂ ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವ ಕೆಜೆ ಜಾರ್ಜ್ ಅವರು ಜುಲೈ 1ರಂದು ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿ ವಿಕೋಪ ನಿರ್ವಹಣೆಯ ತಯಾರಿ ಕುರಿತು ಅಧಿಕಾರಿಗಳೊಂದಿಗೆ ಸಭೆ ನಡೆಸಿದ್ದರು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ರೈತರಿಗೆ ಬಿತ್ತನೆ ಬೀಜ ರಸಗೊಬ್ಬರಕ್ಕೆ ಕೊರತೆಯಾಗದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಹಾಗೂ ಪಹಣಿ ಹೊಂದಿರುವ ರೈತರಿಗೆ ರಸಗೊಬ್ಬರ ಬಿತ್ತನೆ ಬೀಜವನ್ನು ಬೇಡಿಕೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ವಿತರಿಸುವಂತೆ ಕೃಷಿ ಇಲಾಖೆ ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕರಿಗೆ ಸೂಚಿಸಿದರು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಬಂವರ್ ಸಿಂಗ್ ಮೀನಾ ಅವರು, ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ 54,881 ಮೆಟ್ರಿಕ್ ಟನ್ ರಸಗೊಬ್ಬರ ಮಾರಾಟವಾಗಿದ್ದು 51,486 ಮೆಟ್ರಿಕ್ ಟನ್ ರಸಗೊಬ್ಬರ ದಾಸ್ತಾನಿದೆ. ಇನ್ನು 50,000 ಮೆಟ್ರಿಕ್ ಟನ್ ರಸಗೊಬ್ಬರಕ್ಕೆ ಬೇಡಿಕೆ ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿದೆ. ರಸಗೊಬ್ಬರ ಮತ್ತು ಬಿತ್ತನೆ ಬೀಜಕ್ಕೆ ಕೊರತೆಯಾಗದಂತೆ ಕ್ರಮ ವಹಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಜೂನ್ 30ರಿಂದ ಎಸ್ಐಆರ್ ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿಯ ವಿಶೇಷ ಸಮಗ್ರ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಕಾರ್ಯ ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾಧಿಕಾರಿ ಎಚ್ಎಸ್ ಕೀರ್ತನ ಅವರು, ಜುಲೈ 29ರವರೆಗೆ ಎಸ್ಐಆರ್ ಕಾರ್ಯ ನಡೆಯಲಿದೆ. ಬೂತ್ ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮನೆ ಮನೆಗೆ ಈಗಾಗಲೇ ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತಿದ್ದು ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ನೀಡಿ ಮತದಾರರ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಅತ್ಯಂತ ನಿಖರವಾಗಿ ಹಾಗೂ ದೋಷರಹಿತವಾಗಿ ರೂಪಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಭಾರತ ಚುನಾವಣೆ

सुकले जळके पडता. दाल सरोवर. मुंबयच्या मरीन ड्रायव्हा बरी दाल सरोवराच्या एका तडी रस्तो आसून दुसऱ्या कुशीन शब्द जाल्ल्या निळ्या सरोवरांत होडीन सालान रावून पयनाराच्या वस्तेक राखून आसात. असले बोट हाऊस मुनशा वस्तेक हॉटेला बरी पर्यटकांक वस्तेक खाण जेवणाक विश्रांत करूंक अवकाश कर दितात. बोट हाऊसाक रावूंक ल्हान ल्हान होडी तांतून भोंवडो काडूंक काश्मीरी नेसान नेसून फोटो काडयेत. काश्मीरांत पयनाऱ्यांक पिशार घालचे जागे साबार आसात. तांतून मोगल गार्डन, सोनमार्ग, पाटनी टॉप, पहलगाम, गुलमार्ग अशे सडीत लोकांक गरमे वेळार भेट दिवचे सोबायाचे जागे. हिवाळ्यांत ह्या जाग्याची सोबाय वेगळी. बर्फ सगळ्यांनी पासारून सगळी धरती दुदान न्हाता. श्रीनगर गरमेन तर जम्मू हिवाळ्यांत काश्मीर राज्याची राजधानी जावन पात्र खेळतात म्हणलें विशेष. काश्मीरांत मुस्लिम बहुसंख्या तर जम्मू हिंदूंचे वस्ते घर. कटवांतले वैष्णवी देवळ, उधमपुरांतले मंदिरां आनी जम्मू शहर हिंदू धार्मीक शहर जावन नांव वाडलां. मुखलें आमचें पयन कारगील आनी लेह लदाखा कुशीन. सोनमार्ग म्हणल्यार प्रकृतीची सोबाय वर्णूचें उत्तराणांत बर्फांत आवरत जोजिला फास आनी हेर पर्वत चारणिकांक लागीं ओडूंक 60-70 दशकांत काश्मीर आनी सोनमार्ग हे दोन जागे बॉलिवूड सिनेमाक शुटिंगा खातीर विंचताले. पयना वटेन ड्रास टावन आनी 0 डिग्री बर्फागुड्या थोडो वेळ पाशार केलो. पुलवामा, कारगील, बारामुल्ला, कटवानावा आतंकवादींक लागून सर्वांक आयकून जाना आसचे जागे. सूक्ष्म आनी भारतीय सैन्य सगळ्यांनी पळोवंक मेळचे हे असल्या जाग्यान वाटेर पयल्या शतमानाचे मात्रिया बुद्धाचें देवाळ पळोवंक मेळ्ळें. पत्राच्या माट्यांत बुद्धाक उबोस कांतयल्लो पळोवंक मेळटा. श्रीनगर तावन लडाखाच्या वाटे पयनार अनेक आकर्षण. हजारांनी बैक सवार सगळो 2 म्हयन्यांनी भारताच्या कोणशा कोणशा तावन जमे आनी पयन करचें देखुवेत. वर्साक 1 या 2 पावटी शिरादारीचो पावस सोडल्यार लेह लदाख रेवे धुळी मातयेचो मरुभुमी जावन आसा. रुखझाडां किरलां नासतना ऑक्सिजनाच्या उणेपणाक बर्फान आवरत हायेस्ट एटिट्यूड प्रदेश. हिमालय आनी काराकोरम पर्वतांनी आवरत जाल्ल्या मैदानांत इंडस न्हंय वळटा. नव्या नेतेल्यांक उस्वास घेवंक खस जावन धांवचें, मेटां सडचें अशें पुरासनेक दाप येवचें सहज. लोकां थंय सुडसुडाय उणें आसून जडायची साल थंय दिसना. खंयसरी दबावाची जिनियरीत पळोवंक मेळना. तेंतासचें हॉल ऑफ फ्रेम भारत देशाच्या सैन्याचें म्युझियम ले विमान तळा लागसार आसा. हातूंत ब्रिटिशाच्या काळांतान स्वतंत्र पुर्वतान आजून पर्यंतलीं हातेरां, वस्तू, नेसान, टँकरां, सैनिकांनी वापरचो हर साहित्य, सुजा चरित्रा पासारच्यो तस्विरो सजरांनी देशाक दिल्लें बलिदानाची साक्ष जिवी करतात. ओड जैता पात्रागुड्यांनी कांतयल्ल्यो लेकीन मोनेस्ट्री, हेमिस मोनेस्ट्री, तिकेसे मोनेस्ट्री, पायांग गोंपा, दिस्कट गोंपा, शेल पॅलेस, लामा बुद्धिस्तांची सेमिनरी, सिंधू घाट, तरावळ स्तूपा आनी पागोडा पळोवंक मेळटात. 2 न्हंयो जनसाकारणी इंडस हांचें संगम विशिश्ट रितीचें. 1 न्हंयचें उदक गोब्रा रंगान आनी 1 मातये रंगान सांगातां मेळोवन ही न्हंय सिंध म्हणल्या नांवान पाकिस्तानाक वेता. हांगासर वर्सावर उदका खेळाचें फेस्त आसता. गुरुद्वारा लंगर म्हळ्यार पयणाऱ्यांक धर्मांतर जवान सैनिकांनी रांदून वाडून सेवा दिवची पळोवेत. आकर्षीत आसचे ले मार्केटीक वर्साचे 4 म्हयन्यांनी चिकार बरोवन आसता. कारदुंगला पास संवसारांतलो उबाऱ्याचो मोटर गाडयेचो वेसो मारोगू आसचो जागो. पर्वताच्या शिकारा मदल्यान एका कुशीत हावन दुसऱ्या कुशीन पयन करचो रस्तो. ह्या जाग्यार मिलिटरी चॅकपोस्ट आसून 5 मिनिटां वयर कोणायकी रावूंक जायना. हायेस्ट अल्टिट्यूड आम्लजनक नासता उस्वास घेवंक कश्ट मारतात. तकली गोळ येवन भलायकी बिगडोवची साध्यता आसता. लेह लदाख थंडये गांवचे मरुभुमी जाल्ल्यान हांगासर नुब्रा व्हॅलीन रेवेन आवरत जाल्ले गुडे राजस्थान गल्फांत आसले बरी सगळ्यांनी पळोवंक मेळटात. हंटर सँड ड्युन्स व्हॅली मदें उदकाचो वळो आसा. वाळ्या भोंवती 5 पानांची कांटेरी झाडां झळकतात. अनेक हांगाची विशेषता कितें गी म्हळ्यार 100 वयर करी जीं पयणाऱ्यांक आकर्शीत करतात. ह्या करयांच्या पाटीर 2 डुब्बांनी पळोवेत. बॅक्टेरियन ब्रिडाची करी संवसाराच्या नुब्रा व्हॅलीन मात्र पळोवंक मेळटात. ले शहरांत सर वाटांनी दिश्टी पडचें ले पॅलेस, इकरा माळ्याचें रावळेर, वाशें आनी रेवेचेर उबें केलां तें प्रमुख आकर्शण.
ತ್ರೀ ಇಡಿಯಾಗಿ ಪಿಂತಿರ್ಪೋಳೆ.